कंबर में भी असांजा प्रोडक्ट्स अवेलेबल आहिनि. कंबर में बि तव्हां वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स किथां बि वञी वठी सघो था. कंबर में बि तव्हांखे आराम सां मिली वेंदा. सो अगरि तव्हां वाइट एज ब्यूटी क्रीम इस्तेमालु करणु चाहियो था, जेका तव्हांजी हर स्किन जे लाइ आहे, यानी कि तव्हांजी स्किन अगरि सेंसिटिव आहे त उन ते बि लॻाए सघो था. छो त हुनजो फार्मूलो जेको आहे न उहो तमामु ज़बरदस्त आहे. नेचुरल अज़ान जे अंदरि एड कया विया आहिनि, जीअं हिन जे अंदरि तव्हांखे एवोकाडो मिले थो, खीरु आहे जनाब, एलोवेरा आहे, ऐं उन खां अलावा उहे तमामु चीज़ूं जेके तव्हांजी स्किन जे लाइ बहितर आहिनि, तव्हांजी स्किन खे खूबसूरत बणाए सघनि थियूं. ऐं हिन जे अंदरि यानी कि वाइट एज ब्यूटी क्रीम जे अंदरि एस पी एफ 60 बि मौजूदु आहे. यानी कि तव्हां ॾिठो हूंदो नॉर्मली त क्रीमनि जे अंदरि एस पी एफ 25 हूंदो आहे या 20 हूंदो आहे या ज़्यादा ज़्यादा जेको आहे 40 हूंदो आहे. लेकिन असां हिते ॾिसूं था त वाइट एज ब्यूटी क्रीम जे अंदरि एस पी एफ 60 आहे. अगरि तव्हां इस्तेमालु कंदा वाइट एज ब्यूटी क्रीम त तव्हांखे जनाब ख़ूबसूरती सां गॾोगॾु तव्हांजी स्किन जी हिफ़ाज़त बि थींदी रहंदी. छो त तव्हांजी स्किन ते जेको आहे न इहे खोड़ सारा अहिड़ा असरात पइजी वेंदा आहिनि सिज जा, जंहिंजी वजह सां तव्हांजी स्किन हिकु त मुरझाइजी वेंदी आहे, ॿियो त तव्हांजी स्किन जी जेका रंगत आहे उहा काफ़ी डल थी वेंदी आहे. अगरि तव्हां मर्द हज़रात आहियो, ख़वातीन आहियो, तव्हां सभिनी खे खपे त वाइट एज ब्यूटी क्रीम जो फार्मूलो जेको आहे ट्राए करे ॾिसो. ऐं वाइट एज ब्यूटी क्रीम अगरि तव्हां अकेली इस्तेमालु करणु चाहियो था त बिल्कुलु करे सघो था. पर वाइट एज ब्यूटी क्रीम जो अगरि तव्हां फार्मूलो ठाहिणु चाहियो था जंहिंजे अंदरि वाइट एज लवली क्रीम विझी सघो था, वाइट एज ही जेको डॉक्टर पिंपल ट्यूब आहे इहो विझी सघो था, इहे सभु चीज़ूं एड करे तव्हां जॾहिं इहो फार्मूलो ठाहे पंहिंजे चहिरे ते लॻाईंदा न त तव्हांखे ॾाढा भला रिज़ल्ट मिलंदा. जेके तव्हां ॿाहिरां इलाही किना किना फार्मूला वठी ईंदा आहियो न दुकाननि तां, जेके अॼुकल्ह माण्हू ठाहे तव्हांखे चवंदा त बाबा वेठो हणी वियो हणी ॾिसंदो त भलो रिज़ल्ट मिलंदो. बाबा उन्हनि खां थोरो बचो, अलाई केॾा केॾा उन्हनि में अलाए कहिड़ा कहिड़ा प्रोडक्ट विझंदा आहिनि. सो तव्हां घर वेठे पंहिंजे लाइ सेफ फार्मूलो ठाहियो. वाइट एज ब्यूटी क्रीम हुजे, वाइट एज लवली क्रीम हुजे, ऐं डॉक्टर पिंपल एंटी एक्ने ट्यूब हुजे, इहे टई चीज़ूं मिक्स करे जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरो ज़बरदस्त रिज़ल्ट जेको तव्हांखे मिले पियो. ऐं वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स वाकई केतिरे सुठे तरीक़े सां तव्हांजे चहिरे ते असर बि कनि पिया.

में का फेयरनेस क्रीम आहे जेका तव्हां बसि ईअं चहिरे ते लॻाए छॾींदा तव्हां चुटकिन में रेडी थी वेंदा. ऐं वाइट एज लवली क्रीम जेका इहे तव्हांजे चहिरे ते जेको आहे न ईअं बि थींदो आहे त पघर बि इलाही लवली आहियो त चहिरे हूंदी ऐं उबतो तव्हांजे चहिरे ते जेको निकिरी जॾहिं तव्हां वाइट एज लवली क्रीम लॻाए करे ॿाहिरि